0: ಲೈಬಾಕಿ ಮೋಟಿ ಎಸ್ಸಿಗೆ ಮಮಾಂಗ್ದ ಮಸಕ್ ಫಜಬ ಪಾಖಾಂಗ್ ಅಸಿನ ಮಮೇತ್ ಇಸಿಂದನ ಫಮ್ಲಿಬಸಿಬು ಕೈದೌರಿಬನೋ ಸಿಬೋ
1: ಓ ಅಸಿಬುರೋ ಖುಲೈ ಒರಾಯಿರಿಬ ಲಿಸು ತಿನ್ಸು ತಮ್ಲಿಬ
0: ಮಮೇತ್ ಸೋ ಮುಸಿಲ್ಲಗ ಫಮ್ದುನ ಖುಲೈ ಒರಾಯಿರಿಬ
1: ನೋಗ್ಲು ನುಬ ಇತ ಮಾಗಿ ಧ್ಯಾನ್ ಕಾಯ್ಗನಿ
0: ಮಾಗಿ ಧ್ಯಾನ್ ಕಾಯ್ದಾಗ ಐಖೋಯ್ದ ಕರಿ ಮಂಗ್ಜಬ
1: ಮಂಗ್ಜಬ ತಾನಂಗ್ದಿ ಅಸೋಮ್ ಥಂಗ್ನಬ ಬೋನ್ಸ್ದಗಿ ಲಾಕ್ಪನಿನ ಖಂಗ್ನಂಕಿರೋಯ್ ಮಾನ ಧ್ಯಾನ್ದ ಲಿಕಾಪ್ ಒಯ್ರಾಯ್ರಿಬಸೆ ಐಖೋಯ್ಗಿನೆ ನಹ ಖೆಟ್ಟಿ ನಿಂಥವ್ ಮಸಾಸಿಂಗಿ ಸದಾನ್ಬಗಿ ಲಾಮೈ ಸಹುಯ್ ಅಮುಕ್ತ ಥೆಂಗ್ನದ್ರಿ ಮಾನ
0: ಕರಿ ಹೈಬೈತ
1: ಲಾಮೈ ಸಾಗ್ಲಕದುರಿಬನೆ ಬೋನ್ಸೆ ಮಫಂ ಖಂಗ್ದನ
0: ಐಖೋಯ್ನ ಕದೋಮ್ನ ಚೇಂಗದಬ
1: ಸೆನ್ಫಂ ಲೈತೆ ಲೈರೋಯ್ ಬಯು ದೇವಬು ಸಾಧೋಂ ಒಯ್ದುನ ಲಾಕ್ಕನಿ ಲಾಮೈ ಅಹಿಂಬ ಬೋನ್ಸಿಬು ಹಿಂಗ್ನ ಹಿಂಗ್ನ ಮೈ ಥಾರರಗನಿ ಸೆಂಥೋರಪ್ಪ ಸಾವು ಸೇಪು ನಮಗ್ ಬೇನ್ನ ಕಾಪ್ತುನ ಹಾಲಗನಿ
0: ಇಸ್ ಅಯ್ಯಮ್ ಲಕಿ ಸಹಿತ ಕಂದೌನಿ ಹಿತ
1: ಅಕ್ಕಿ ಬಸದೆಗೆ ಅಕ್ಕೊಯ್ಬು ಕಣ್ಬಿನಬ ಸೀಬ ಕೀದನ ಸೋಂಥೋರಲ್ಲಿ ಬನೆ ಪಾಖ ಹಸೆ
0: ಮಾನಬು ಖೇಚೆ ಮಚಾಸಿಂಗ ಲಂಬಾಂಗಂಗದ ನೈತ
1: ಅದುಗಿನೆ ಮಾನ ಲಿಸು ತಿನ್ಸು ಒರಾಯ್ರಿಬ ಪುಂಗ್ನಿಂಗ ನೀ ಲೋಂಗ್ದನ ಕಾನದಿ ಇತ ಲಾ ಓ ಇಸಿಂಜಾಕ್ ತುಮ್ ಥಿಯೌರುಸಿ
0: ಚಚಿ ಚಚಿ ಇತ ಚಚಿ
2: ಐರಿ ಲೊಂಥೋಕ್ತಬನಿ ಅದುಬು ಅಹಿಂಬನಿ ಥವಾಯ್ ಪಾನ್ಬನಿ ಇನಾಕ್ತ ಹೌಜರಿಬ ನೌಜರಿಬ ಇನಾವ್ ಅಸಿದ ಕರಿಸು ಹೈಜಂಗಮ್ಜದಬನಿ ಅದುಬು ಐಗಿ ಥಮೋಯ್ದದಿ ಇನಾವ್ ನಂಗೋಂದ ಅಸುಮ್ನ ಹೈನಿಂಗ್ಲಿ ಸಕ್ಕಿಬ ವಹೋಂ ಅನಿಸಿದಿ ಮಸಾ ಪಾಲಿ ಮಖೋಂ ಪಾಲಿ ಪಾಯ್ಬ ಸೇನ್ಬ ಗಮ್ಗನಿದನ ಅದುಬು ಪ್ರಕೃತಿಗಿ ಥೌದಾದ ಐಖೋಯ್ದಿ ಲೇಂ ಒಟ್ಬ ಗಮ್ದಬಗಿ ದಂದಮಸು ಪೂರಿದನ ಇನಾವ್ ಸೇನ್ ಸೋಂಗ್ಸುನ ಇಸಿಂಜಾಕ್ ಥಿಜಬ ಗಮ್ಜದಿ ಇಸಿಂಜಾಕ್ ಥಿಜರಿಬ ಇಸಾಗಿ ಇರಾನ ಇಸಾಬು ಪುನ್ಸಿಂದುನ ಥಬ್ಲಕ್ಸಿ ಮಾಲೇಮ್ಗಿ ಬಿಂದು ಅಸಿದಗಿ ಥೊಯ್ತಿಂಗ್ ಮಖಾಯ್ ಅಮ್ಮ ಫಾವ್ಬ ಲೇಂಬ ಗಮ್ದಬ ಮಕೈ ಬೋನ್ಸಿದ ಸಹಿ ಸಾ ಅಮದಿ ಹೌಕ್ರೆದನ ಇನಾವ್
3: ಐದು ತೈಬಂ ಖಂಗ್ಜದ್ರಿಬ ನೌಜರಿಬನಿ ಐಗಿ ಪುಂಗ್ನಿಂದ ಅಸುಮ್ನ ಫಾವಿ ಐಖೋಯ್ಬು ಕಣ್ಬಿನಬ ಕನಾನೋ ಮದಿ ಸಂಗಿ ಅದುಬು ಅಹಿನ ಕಪ್ಸಬ ಫಾವ ಕನಾನಸು ತಾಬಿದಿ ಇಯಾಂಬ ಉಜಾವುರೇನ್ ಊಯಾಂಬ ಸಿಂಗ ಅದುನ ಮಕ್ಕುತ್ತ ಸಿಂಜಂ ಹೊರಾಯ್ ಪಾಯ್ದುನ ಲಾಪ ಊಬದ ಕಿಜಬನ ಮಿತ್ ಅಸೆ ಪಾಂಬ ಫಾವ ಮಂಜದಿ ಥಂಗ್ನಬಗಿ ಇಯಾಂಬ ಮಬು ಯಾನ್ಬ ಹೊರಕ್ಪದ ಸಿಂಜಂ ಖೋನ್ ಸೈನಾ ಖೋನ್ ಇಸಾಸೆ ಥಕ್ ಥಕ್ನಿ ಸೌನಿಂಗ್ಬನ ಪಿಕ್ಸರಿಬ ಇಸಾಸ್ನ ಯೈಥರಸಿರಾ ಹಾಯ್ಬ ಫಾವ್ ಖಲ್ಲುಯ್
2: ಯೇಗುನೆ ಅಂಗೌಬ ಅಸಿನ ಖಂಜರಿಬಸಿ ಉಯಾನ್ಬ ಸಿಂಗ್ದುದಿ ಅರಾಯ್ಬನಿನೆ ಇನಾವ್ ನಹಾಕ್ ಲಾಮೈ ಥೆಂಗದ್ರಿ ಇಸ್ ಲಾಮೈ ಖೇತ್ರಿ ನಿಗ್ಧೌ ಮಸಾಸಿಂಗಿ ಸದಾನ್ಬಗಿ ಲಾಮೈ ಯಂಗು ತು ಉರವರ ಲಾಮೈ ಲಾಮೈ ಸಾನೆ ಹೇ ಮಹೌಸಾ ಪ್ರಕೃತಿ ದೇವಿ ಇಮಾ ಇಖೋಮಸೆ ಫುಕ್ತುನ ಚೇನ್ಬ ನಮ್ಮನ್ಬಿರೋ ಲಾಮೈ ಸಾನೆ ಲಾಮೈ ಸಾನೆ ಮಸೀನಿ ಪಾಂಬಿ ಐಕೊಯ್ಯು ಖಂದ ಪ್ರಲೋಯ್ ಲಾಮೈ ಸಾನೆ ಐಕೊಯ್ಯು ಕಂಡಿಯೋ ಐಕೊಯ್ಯು ಕಂಡಿಯೋ
4: ಅಚ್ಚಾ ನೈಹಾಕ್ ನುಂಗಾಯ್ लगे सदान मरो बोल न सिमो मई कई कुरिन लगे ला मई ठजल लगने बा जय गुरुदेव जय गुरु
5: हे बारु नस्त्र फट्ट बला मई सिबु मुठत पियो जय गुरुदेव
6: पाखंग नंग नरा ऐ शाहुईबु मया कबा खलकली बसे
5: खंडी रखली बादु अच्छम बने ऐ नने
6: करीगी नो
5: मान ऐगी ध्यान थोगा करीगी दुख फेंगली ऐ माँ बो हाथ पनकते शुम्न तक खोंग बया हंद बने अदुगा अदोंगी परचोई
7: ताऊ दशो पाखंग नमांग लेपलिव नुमिक्कम लंगलव नुपासे नंगुंब सोक्न सम्न यादव अमग भेद विधान मयोक नव याव मिशक नत्ते उस्तिरा धिराज कुरुपति धित्त रास्त्र की मजाइबुंगो अहल राजकुमार दुर्योधन
5: ऐ खंगे शोइत न खेत्री दियो इगने इमा करीगिनो पाकत पिरी बबो ऐगी इथाउ निने बोन सिबुंगाप्पा प्रकृति की मशक पुकन जवा
7: नह की पाखुम करीना
5: करम वहम की पाखुम
6: जुड़जदों की सहुई दमया कबा खलक पगी पाप
5: करी
6: पाप अशिगी दंदा
5: दंदा
6: नंग अपाम दंदा मधुकायुता सिदना दशु पाखं
5: दंदा बोन सिगी मराल लेजद्रब साउ सेक्सिंग उपाल वपाल सिंह न नत्तना न कोई न शाह ओलन बिरवा भोन बासी दशु के आगे पुन्शी इज़त पुसिंग न दुना लामे इत्था दुना सदान मन धर्मा ऐ जी ज्ञान मुक्काई जद न बा शाही बुमया कबा खन्मा भोन अच्छी बुकंज न बा लामे मुटक पन पाप अलू घसु मधुगी मचक त दंडा
6: अलू मधु द गुरु बंसगी इज़त ले कंग्रा नंग न सिंग नरी बदो शाही असितबु लामही अदुतबु नत्ते होस्तिनापुर के बर्गबुने हाय विषे नहाक जानिंग ब्रा पाखं
5: ऐगी बोन राइजर सिदगी लंजक की बन्नराल की दमक नक्पी नब हाइजरम लगा मफम मशिता रोक तुना तन्नहन की बदुने आई न पाम जा
7: अच्छा होजिक्षु खंडुने येंग खोदसु पाखं कनाबुनो नंग न सिंगनरीबा कनागी मायोक्तनो नंग लेप्चरीबा
5: ऐ खंडुने येंगले ऐगी बोन की संसार ऐगी इज़त पुष्टिंग नर बप्पम नमकी मायोक तरी ऐ न लेप लिबो
6: सच्चो
0: करीनो नंग नंगली बदुबो कुनुंगी राजकुमार पुम नमक नमाई न खुरुम दुना हाइजरी इसान करी लान की बाग नक पिहाई बेचा सिंगा नक पीरा मोनी जरी
5: इमा मांगले मांगले करीनो तो बिरी बदुबो इमा ऐ कोई वो शुम नंग नॉन दुना कयाम कोई न खांग दुने हिंकी का दगे इमा
6: करी लाई तब पाखंग
5: यो
6: करी की खुदा उंची बबु कौन सुली नंग खंग्रा